0: ಅಲ್ಲ ಪ್ರೀಲ ಮೈ ಬೀ ಮಾರು ಮೈ ಬೀ ಮಾರು
1: सुन रहे हैं शिवा रेडियो, शांति की धुन रहे जीवन में सदा।